0: नमस्तन्वसुके
1: नमस्तन्नतापे नमस्तन्नतापे
0: नमस्तन्त्रिमाने नमस्तन्नदाने
1: नमस्तन्गाये नमस्तन्गबाहे
0: नमस्तन्त्रिवर्गे नमस्तन्गसर्गे
1: नमस्तन्प्रभोगे नम

0: नमो सर्व ज्ञानं नमो परम तानं
1: नमो सर्व मंत्रं नमो सर्व जंत्रं
0: नमो सर्व दृश्यं नमो सर्व कृष्णं
1: नमो सर्व रंगे त्रिवंगी अनंगे
0: नमो जीव जीवं नमो बीज बीजे
1: अखिज्जे पिज्जे समस्तं पशिज्जे
0: पालं स्वरूपे कुकर्मं प्रणासी
1: सदा सर्वधारी दुसिद्धं निवासी
0: चपचन त्वे प्रसाद अमृत कर्मे अमृत तर्मे
1: अकल जोगे चल भोगे
0: अचल राजे अटल साजे
1: अकल तन मंगल।